जजी भर के झिकावे गो हते लाचार आदत ते जजी भर के झिकावे गो पसीना बह रयो तन ते गरो सूखो चलो जावे पसीना बह रयो तन ते